काल कई वने ती स्किन फेस वाचे को आहे हाइलोरोनिक एसिड सीरम सा तैयार थियल आहे जेको तमाजी स्किन के जेको आने डीपली अंदर ताई वनी खूबसूरती दींदो आहे ऐं खूबसूरत थियण खां पोइ ईअं न आहे त तव्हांजी जेका ख़ूबसूरती आहे तव्हांखे मिली उहा बाबा काॾे पोइ ते रहिजी वेंदी या तव्हां प्रोडक्ट इस्तेमालु नथा कयो त पोइ तव्हां वरी सफ़ा ओड़ा थी वेंदा जहिड़ा पहिरियां हुआ ईअं न थींदो तव्हां प्रोडक्ट सिलेक्ट कंदा कयो जेके तव्हांजी स्किन जे मुताबिक़ तयारु थियल हुजनि ऐं तव्हांजी स्किन खे सफ़ा VIP लुक ॾियनि ऐं तव्हांजी स्किन जी हिफ़ाज़त बि करनि सो डी स्किन ब्यूटी क्रीम नाइट क्रीम आहे जेका तव्हां राति जे टाइम इस्तेमालु कंदा सो लड़का लड़कियूं सभी लॻाईंदा तव्हां सभु लॻायो ऐं ख़ूबसूरत थी वञो उन खां अलावा अंकल आंटियूं बि लॻाईंदा बाबा एजड आहियो तव्हां पोइ बि लॻाए सघो बस ॿार न लॻाईंदा ॿारनि खे जेको आहे न ब्यूटी क्रीम खां थोरो पासे कंदा कयो ॿारनि जे लाइ वाइट एज जी लवली क्रीम अथव मौजूदु सो ॿारनि जे लाइ वाइट एज जी लवली क्रीम तव्हां यूज़ करे सघो था ऐं अगरि तव्हां पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर ते अवेलेबल कराईंदा त पोइ तव्हां डायल कंदा 03159595 हिन नंबर ते राबितो कयो जे तव्हांजे एरिया में बि जी स्किन ब्यूटी क्रीम मिले ऐं वाइट एज जा प्रोडक्ट्स मिलनि बिल्कुल जी अवेलेबल कराईंदा हलो सुहिणा सुहिणा थींदा हलो जी तव्हांजी ख़ूबसूरती तव्हांखे वापसि मिली वञे अक्सर ईअं थींदो आहे त अगरि असां ॾिसंदा आहियूं त असांजी स्किन जेका त अगरि तव्हां खोड़ कमु कंदा आहियो या तव्हां उस में वेंदा आहियो अॻिते जीअं जीअं तव्हां वधंदा वेंदा आहियो वॾी उमिरि थींदी वेंदी आहे तव्हांजी तव्हां पंहिंजे चहिरे जो ख़्यालु न रखंदा आहियो त उन्हनि सूरतुनि में तव्हांजी जेका ख़ूबसूरती हूंदी आहे न उहा काॾे गुम थी वेंदी आहे तव्हांजे चहिरे ते अजीब निशान पइजी वेंदा आहिनि तव्हांजे चहिरे ते एक्नी हूंदा आहिनि त एक्नी जा मार्क्स अची वेंदा आहिनि या फिर एक्नी हूंदा आहिनि त सभिनी चीज़ुनि जी वजह सां इहो हूंदो आहे त तव्हां पंहिंजे चहिरे जो ख़्यालु रखो जीअं तव्हांखे इहा ख़बर पए त तव्हांजी ख़ूबसूरती जेका आहे न उहा थोरो तव्हांखां नाराज़ थी वई हुनखे राज़ी करिणो आहे सो पंहिंजे चहिरे जी ख़ूबसूरती खे राज़ी कयो डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु कयो तव्हांजी ख़ूबसूरती तव्हांखे वापसि मिली वेंदी समुझो था ऐं तव्हांजी ख़ूबसूरती बि अहिड़ी जो बाबा वाह वाह वाह वाह थी वेंदी सफ़ा सो लॻायो डी स्किन ब्यूटी क्रीम नंबर डायल कयो 03159905 अच्छा अॼु मूं उहा खां सुवाल पुछो न तव्हां मूंखे ॿुधायो पिया छा तव्हां पंहिंजे नंढपण जा या तव्हां पंहिंजा पुराणा फोटोस ॾिसी करे छा तव्हांखे पाण ते खिलाईंदी आहे ईंदी हूंदी ज़रूरु ॿुधायो की आहे या न

0: बीमारियुनि जा जेके मौज़ूआत चवंदा आहियूं उन्हनि जे हवाले सां, जेके रोज़मर्रा जे हवाले सां असां वटि क्लिनिक ते ज़्यादा जेके पेशंट्स ईंदा आहिनि, ख़ासि करे जेकॾहिं कॉन्स्टिपेशन जे हवाले सां ॻाल्हि कयूं, यानी कब्ज़ जे हवाले सां ॻाल्हि कयूं, त कब्ज़ अव्हांखे ख़बर आहे त केतिरी जेको आहे सो मरीज़ जे लाइ नुक़सानकार हूंदी आहे, ख़तरनाक हूंदी आहे। कॉन्स्टिपेशन जंहिंखे असां कब्ज़ चवंदा आहियूं, कब्ज़ एक्चुअली ॾिठो वञे त सभिनी बीमारियुनि जी माउ कुझु वेंदो आहे, हाणे सभिनी बीमारियुनि जी माउ उनखे छो कुझु वेंदो आहे, ज़ाहिर आहे जॾहिं कब्ज़ थींदी आहे त हर शइ अंदरां बंदिश थींदी आहे, उहो मादो जेको आहे सो बंदि थी वेंदो आहे, ऐं जॾहिं मादो बंदि थी वेंदो आहे त का बि शइ जेको आहे सो अव्हांखे पेटूं न हलंदी आहे, ऐं उन खां अलावा उन जे करे जेको आहे सो ॿियूं तकलीफ़ूं खोड़ सारियूं जेको आहे सो जनम वठंदियूं आहिनि, स्ट्रेस अव्हांखे अची वेंदी आहे, यानी चिड़चिड़ियोपन अची वेंदो आहे, परेशानी टेंशन थी वेंदो आहे, ऐं अव्हांखे निंड जेको आहे ख़तमु थी वेंदी आहे, जीअं मां चिड़चिड़ेपन जी ॻाल्हि कई, या एंज़ाइटी थी वेंदी आहे, उन जे करे अव्हांखे निंड न ईंदी आहे, ऐं माण्हू जॾहिं बवासीर थींदो आहे जॾहिं कब्ज़ थींदो आहे त ज़ोर लॻाए ऐं बवासीर खे जेके इनखे पाखाने खे अचण जे लाइ जेको आहे सो कोशिशि कंदो आहे, लेकिन उन जे करे इन्फेक्शन थी पवंदो आहे, पोइ बवासीर जेको आहे सो उन मां घणनि मरीज़नि खे थी वेंदो आहे। एक्चुअली इहो थींदो छो आहे जो जेके असांजा आंड्रा हूंदा आहिनि, वॾी आंड जेके जेकॾहिं आंड्रनि जी ॻाल्हि कयूं, जेकी वॾे आंड्रे जी ॻाल्हि कयूं, त उनमें जॾहिं खुश्की पैदा थी वेंदी आहे, जंहिंजे करे जेको आहे सो असांखे इनमें खुश्की जे करे ई जेको आहे सो कब्ज़ जी शिकायत रहंदी आहे, ऐं उहा खुश्की इन जे करे पैदा थींदी आहे जो असां पाणी जेको आहे सो घटि पीअंदा आहियूं, पाणी जो जेको आहे सो इस्तेमालु घटि थींदो आहे, या जेके असां खाधनि जे हवाले सां ॻाल्हि कयूं त जेके फल फ्रूट वग़ैरह इस्तेमालु कंदा आहियूं न कंदा आहियूं, या जेके मुर्गनि ग़िज़ाऊं इस्तेमालु कयूं था, सब्जियूं इस्तेमालु नथा कयूं, सब्जियूं इस्तेमालु करण सां जेको आहे सो असांजी इहा शिकायत दूरि थी सघे थी, पाणी ज़्यादा इस्तेमालु करण सां इहा शिकायत ख़तमु थी सघे थी, फल फ्रूट इस्तेमालु करण सां इहा शिकायत ख़तमु थी सघे थी। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो जेकॾहिं हिकिड़ी कुदरती शयुनि जी ॻाल्हि कयूं त जेकॾहिं कंहिंखे कब्ज़ थी वञे थो, अंजीर, अंजीर हिकिड़ो मादे जे लाइ तमामु अक्सीर आहे, अंजीर जेको आहे कब्ज़ जे लाइ तमामु बहितरीन आहे, टे दाणा सिर्फ़ु रोज़ानो राति जो जेकॾहिं पाणी में पिसाए उहा रखंदो, सुबुह जो नेराणे जेको सो खाई उहो पाणी पीतो, तव्हांजे न सिर्फ़ु कब्ज़ जे हवाले सां बल्कि मैदे में जेकी बि तकलीफ़ आहिनि या इवन बवासीर में बि जेको आहे सो अंजीर अव्हांखे फ़ाइदो ॾिए थो। इन जे करे ऐं जेकॾहिं कंहिंखे एमरजेंसी आहे, कंहिंखे राति जे टाइम में फ़िलहालु जेकॾहिं कब्ज़ घणो आहे, डॉक्टर ताईं नथो पहुची सघे, तव्हांजे जेको आहे सो हथ में अरंडी जेके असां केस्टर ऑयल चवंदा आहियूं उहा बआसानी मिली वेंदी आहे, उहा इस्तेमालु करे सघो था, सिर्फ़ु राति जे टाइम में चारि चमचा जेको आहे सो खीर में विझी, नीम गरम खीर में विझी इस्तेमालु करण सां अव्हांजी कब्ज़ टुटी सघे थी, अव्हांखे काफ़ी सारो फ़ाइदो पइजी सघे थो। जेकॾहिं आहे त नीम गरम खीर में ॿ चमचा विझी ऐं उहा इस्तेमालु कयो, उन सां अव्हांखे फ़र्क़ु पइजी सघे थो। लेकिन रोज़मर्रा जी रूटीन में जेकॾहिं अव्हां सौंफ जो अर्क इस्तेमालु कंदो त इन सां अव्हांजो मादो बि ठीकु ठाकु रहंदो, मैदे ते सोज़िश जेकी आहे उहा ख़तमु थी वेंदी, ऐं उन खां अलावा खुश्की बि ख़तमु थी वेंदी, ऐं अव्हांजी कब्ज़ बि जेको आहे सो ख़तमु थी वेंदी, ऐं हू बि नेराणे जेको आहे सो असांखे टे चारि गिलास पाणी जा ज़रूरु जेको आहे सो पीअणा आहिनि, निंड पंहिंजी टाइम ते किरणी आहे, पाणी जेकॾहिं नीम गरम आहे अञा वधीक जेको आहे सो अव्हांखे फ़ाइदो पवंदो, छो जो इहे हिकिड़ियूं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां खे ॿियो न ॿुधाईंदो आहे। हिन प्रोग्राम जी तवसु सां सिहत जी ॻाल्हि जेकी FM 94 मेहरापुर में जेको आहे सो मौजूदु आहे, उन जी तवसु सां असां पंहिंजे सामान ताईं इहे जेको असां ॼाण पहुचाईंदा आहियूं, ऐं अलहमदिल्ला इहा ॼाण ॿुधी खोड़ सारा दोस्त असांजा मुस्तफ़ीद थींदा आहिनि, ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी तॾहिं थींदी आहे जॾहिं असांखे फीडबैक मिलंदो आहे, तव्हांजी असां इहे ॿुधायल शइ इस्तेमालु कईसीं ऐं असांखे हिन मां काफ़ी सारो लाभ हासिलु थियो आहे। सो अहिड़े तरीक़े सां अॼोको प्रोग्राम बि इन ई हवाले सां हुयो, त अव्हांखे हीअ शयूं ॿुधाइण जो मक़सदु इहो ई आहे त तव्हां हीअ शयूं ॿुधी करे ऐं दवाउनि जे तरफ़ घटि वञो, कुदरती शयुनि जे तरफ़ ज़्यादा अचो। होम्योपैथिक जी दवाउनि में बि कुदरती शयूं पियल हूंदियूं आहिनि, इन जे करे अव्हांखे असां होम्योपैथिक जो ॾिसी ॾींदा आहियूं, त होम्योपैथिक दवा जो को बि साइड इफ़ेक्ट कोन्हे को। वॾी महिरबानी,
1: तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहिब, मां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम से अॼु जी ॻाल्हि जीअं मेहरापुरा FM 94 जे स्टूडियो मां अव्हां ताईं पहुचायो पियो वञे। उहो पंहिंजो मेज़बान हाकिम अली जिस्तियाणी अव्हां सां गॾु आशी, डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु, सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं अस्पताल नवाब शाह। डॉक्टर साहिब, सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर, हिकु मुल्की सतह डॉक्टर, बल्कि पाकिस्तान जो वॾो डॉक्टर असांजे स्टूडियो में मौजूदु आहे। डॉक्टर साहिब जो ख़ासि महिरबानियूं आहिनि, मोहबतूं आहिनि, जो पंहिंजो